सबाय खिबेवै जों जायरखनांगौ फोरोंगौ सोरोंथों हरैथों होननानै अबेबाग न' गाहाम दंनायनि बागै जों गाहाम दंनायनि बागै न' सालब्रमब्रमजों जायदगौ सालब्रमब्रमजिनि आसोग सामं हमं जिनि बोरै रगनाय नैदि नक नखुङो सामं हमगो बसोग बायलाया मगलख नै गियक फरनिसिमि सामं रमखा हांगाय ओ एकदम बिसिना गावै थुयासा जरा जिनि बोरै रग सामं खलायो जिनि बुमा रग सामं खलायो बेबाग न' आब' गाहाम ग्रोंखे दंनानै दाय गाहाम ग्रोंखे दै दुलनानै दननानै अ गाहाम दंनानै अ कर्न जों सालायनानै गाहाम बाहायखे जों दंनाय बाहायखे दङै माननाय दिनै गाहाम दंखा आव खोनाबो गाहाम दंनानै बागै आब'नि बागै उजुगालिमुं बा सामुं ख्लायमुं आब' जों दिनै नख्लायनानै ला जों दिनै सामुं देरारिखे जों खोना आब'नि बोथाय मानै मानो आब'नि बागै जेफ्रु फानो बोथाय गाहाम मानानै ओंथों होनै न' सामुं गाहाम ख्लाय थानानै नांनाय वान सुगै या बोरै सानानै नांनाय सामुंगब' या ग्रोना सिगां वान सुखना नांनाय